ویلکم بیک مزید سامعین، ہی آہے جی ایف ایم 88 ریڈیو نیٹورک۔ اوہاں شو بدھو پیا سام ایں سندھی شام میں وانجو آر جے ونے میزبان جی ہے وہی ساگیو وانجو یونس بتاری اوہاں جتے جتے بھوجو ایں شاد آباد ہوجو ایں یقینن شردی جگہ گرمی جی شدت ہے تمام گھنی ہے ऐं सभिनि खे सीड़ हूंदो त कॾहिं थियूं सर्दियूं अचनि, कॾहिं थी मौसम थधी थिए। फ़िलहालु जेका आहे उहा काफ़ी इलाइक़नि में हीट स्ट्रोक तमामु ज़्यादा आहे ऐं गर्मी तमामु घणी आहे। उन जे करे असां सभिनी खे घुर्जे त असां पंहिंजो पाण खे, पंहिंजी फैमिली खे, पंहिंजे ख़ानदान खे, पंहिंजे बचनि खे गर्मी जी शिदत खां बचायूं, छो त हीट स्ट्रोक अहिड़ी शइ आहे जेका इंसान जी जान वठी सघे थी। ऐं शदीद जेका गर्मी आहे उन में कोशिशि कयो त वधि में वधि पाणी पीओ, कोशिशि कयो त मथे ते कपिड़ो रखो, फुसियल कपिड़ो हुजे त वधीक बहितर आहे, न त को ट्वाल वग़ैरह रखो। ऐं ईअं ई जेको आहे हल्का कपिड़ा पायो जेके हल्के कलर में हुजनि, ताकी तव्हांखे गर्मी जी शिदत महसूसु न थिए। गर्मी में ईअं न निकिरो, जेकर को ज़रूरी त ई घणो कमु आहे त कोशिशि कयो त इहा सफ़ा सुबुह सवेरे गर्मी जी शिदत तव्हांखे तकलीफ़ न ॾेई सघे। छो त गर्मी लू जेका हूंदी आहे, जेका शिदत वारी गर्मी हूंदी आहे, जेकी हाणे अंग्रेज़ीअ में हीट स्ट्रोक चवंदा आहिनि। हीट स्ट्रोक हिकिड़ो अहिड़े क़िस्म जी बीमारी आहे जंहिंजी को तकिड़ो इलाज बि कोन्हे, ऐं उहो बसि माण्हू गर्मी जी उन शिदत खां न रुगो मुतासिर थी परेशान थिए थो, पर उन सां गॾो गॾु हुन जी जान खे बि ख़तरो लाहक थी वञे थो। उन करे असांजो फर्ज़ु थिए थो त असां न रुगो उन जी अवेयरनेस ॾियूं, पर असां पंहिंजे ॿियनि माण्हुनि खे ॿुधायूं। ख़ासि तौर ते असांजो जेके पोरियत तबिको आहे, उहो हर हाल में महिनत मज़दूरी करे थो, ऐं ॾींहं जा समूरा जेके गर्मी वारा कलाक आहिनि हुनखे महिनत मज़दूरी करणी पवे थी। त जिते हवाउनि खां हटी करे गर्मीअ में सख़्त काढ़े में जिते शरीर गर्मी में जेको आहे कमकार करणो पए थो, त उते सभ खां पहिरियों जेको कमु आहे उहो त पंहिंजी हिफ़ाज़त, पंहिंजे तोहफ़े लाइ कुझु कजे। त हूअं त ॿियो त जेकॾहिं न बि करे सघिजे थो, जेके गर्मीअ खां बचाव जा जेके उसूल आहिनि उनखे अपनाइजे, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजा पोरियत मज़दूर माण्हू आहिनि जेके उहे कनि था, या जेके ॿाहिरिनि में या कारखाननि ते कमु कनि था जिते गर्मी तमामु घणी आहे, उन गर्मीअ खां बचण जे लाइ हू कोशिश कनि त वधि में वधि पंहिंजो पाण खे बचाइनि, पंहिंजे कपिड़े गंदी जे हवाले सां, पाणी पीअण जे हवाले सां, ऐं महसूसु थिए घणी गर्मी त वेंझण सेंझण खपे, ताकी हुन जो जेको जिस्म जो टेम्परेचर आहे गर्मी जेका आहे उहा नॉर्मल थी सघे। सो मज़े सामान अवां सां इहे ॻाल्हियूं बि जारी रहंदियूं, पर असांजी ख़्वाहिश इहा बि हूंदी त तव्हां अॼोकी शो में शिरकत कंदव, ऐं असीं अव्हांजी शिरकत खे यकीनी तॾहिं सम्झंदासीं जॾहिं तव्हांजो हिकिड़ो मैसेज अची वेंदो। ऐं मैसेज जो तरीक़ो बिल्कुलु उहो ई साॻियो आहे जेको अव्हां अॻे मोकिलींदा आहियो, पर छाकाणि जो असांजी हर स्टेशन तां जेको शो थिए थो उहो पंहिंजी कमांड असांखे ॿुधाइणी हूंदी आहे, उहा हिकिड़ी कमांड हूंदी आहे MTI। MTI माना शॉर्ट अखर आहे असांजो, हुन में तव्हांखे MTI लिखण खां पोइ थोरो स्पेस ॾियणो आहे, पोइ पंहिंजे ॻोठ शहर जो नालो लिखणो आहे, पंहिंजो नालो लिखणो आहे, ऐं सेंड करणो आहे 88 81 ते। तव्हां असांखे सेंड करे छॾियो त पोइ उहो तव्हांजो जेको मैसेज आहे उहो असां इनशाला शामिलु करे वठंदासीं। जेकी महिरबानी असांखे प्यार सां, ध्यान सां, पंहिंजे ऐप सां ॿुधनि पिया, उन्हनि जी मोहबतूं, उन्हनि जा वॾा वॾा कुर्ब तव्हांजा। मां हिकिड़ो ट्रैक प्ले करे वठां, उन खां पोइ हिकिड़ो कमर्शियल ब्रेक हूंदो, उन कमर्शियल ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदुसि त पोइ तव्हांजा मैसेज शामिल कंदासीं। त पोइ फ़िलहालु पाण हलूं था हिन सुरीले ट्रैक ॾांहुं। मारवी सिंधु जो आवाज़ु आहे, चओ त गची ॿुधूं।

0: السلام علیکم.
1: وعلیکم السلام.
0: کیر صاحب ہیں کتھا کا جی ذوالفقار چانڈی صاحب مہربانی تہان جو بھلی کرے آیا جی کرے آیا کیر پہ بدھے تما سا گڈ
1: برم سا گڈ سنگتا مجھے بھانے جو بھی ہے شیخ چانڈی
0: جی
1: اسا چانڈی وا
0: جی جی وعلیکم
1: السلام.
0: قربت سائیں قربت آں لکھ تھورا خوش ہو جو آباد ہو جو محبتوں تا سبنی دوستن جو جناب نمبر ریپیٹ سولو سولو کے آسان بڑی ٹے ٹے چار ٹے پنج ب پنج ست اٹھ چھ ان نمبر تے کال کرے وٹو بڑی 324 پنٹی پنجوی 786 کال تے دسنا سی کیر آہے. ہلو السلام علیکم. کال ڈراپ تھی چکی ہے شاید. ہلو السلام علیکم. جی جناب آواز اچے پیو. اوکے کال تے آواز شاید نہ پیو اچے. ॾिसंदासीं त कॉल ते असां सां गॾु केरु आहे. हलो अस्सलाम वालेकुम.
2: वालेकुम सलाम अदा.
0: जी केरु साहब ऐं किथां खां?
2: बेटा माण्हू कुर्बान अली कासकेली पियो ॻाल्हायां. गोता जी गुलाम कासकेली लॻ झंडो मरी का जूनत भाउ.
0: जी जी वेलकम था चऊं तव्हांखे कुर्बान. ख़ुशि आहियो? ठीकु आहे.
2: साईं साईं तोखां सदिको वञां थो त सदिको वञां तोसां मिलण लाइ. तुंहिंजी कॉल लाइ मूंखे वॾी कोशिश करणी पए थी. हाणे जबल ते मींहुं वसाइणो पियो.
0: न इहे जबल ते मींहुं न वसायो, बसि कॉल रीडायल ते रखी छॾियो. जीअं केरु कॉल छॾींदो त ऑटोमेटिक तव्हांजी कॉल मिली वेंदी. ॾिसो चार मोबाइलनि वारो वधीक चकर में हूंदो आहे न. चवंदा आहिनि त घणे ज़ाल घणे ज़ाले घर न हले, घणे हारी हर न हले.
2: चैन
0: चैन खे फिटो कर, हिकड़ी ताईं कॉल कर त लॻी वेंदी.
2: बिल्कुलु
0: सियाणो ऐं अॻे नंढे हूंदे खां होसि, पर तो सुञातो कोन थे यार. हा केरु पियो ॿुधे तव्हां सां गॾु दोस्तनि जा नाला खणी? सफ़ा सवाली पैदा कंदो थिए. न अॼु मुंहिंजो मूड कोन्हे न. अॼु आउं सफ़ा बिल्कुलु तपियो पियो आहियां.
2: माना गर्मी
0: जाम लॻी. हा चाहियां थो दोस्तनि खे वधीक शामिल करियूं अॼु. माना हिकिड़े हिकिड़े दोस्त खे थोरो थोरो टाइम जल्दी फटाफट. जी जी जी जी
2: जेके दोस्त ॿुधनि पिया खालिक सोलंकी पिया, जेके समाज में आवाज़ वञे पियो, सभिनि खे कुर्बान कासके झंडे मरिया जी सलाह मोहबतूं प्यार जीओ.
0: जी जी साईं महिरबानी लख थोरा सदको. थैंक यू. ही आहे जी एफ एम रेडियो नेटवर्क ऐं कॉलुनि जो सिलसिलो जारी आहे. ॾिसंदासीं त हाणे असां सां गॾु कॉल ते केरु आहे. हलो अस्सलाम वालेकुम.
3: वालेकुम सलाम मिठा माण्हू.
0: जी केरु साहब ऐं किथां खां?
3: साईं आउं रांझन कोरी मीरपुर खां कोरी गोठ खां.
0: छा हाल आहे कोरी साहब? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो?
3: अलाह पाक जी शुक्र आहे साईं.
0: हा अवां सां गॾु बि केरु पियो ॿुधे साईं?
3: साईं मूं सां गॾु ॿुधे पियो डॉक्टर लालचंद, डॉक्टर फरहान ऐं फराज सोहेल ऐं रज़ा पंजा जो.
0: तमामु घणी मोहबतूं उन्हनि दोस्तनि जूं ऐं तव्हांजूं ख़ासि तौर तां रोज़ शामिल थियो था.
3: जी जी जी
0: कुर्ब साईं कुर्ब लख थोरा लख थोरा. जी जनाब ॾिसंदासीं हाणे कॉल ते केरु आहे असां सां गॾु. हलो अस्सलाम वालेकुम.
4: हलो
0: हलो अस्सलाम वालेकुम.
4: वालेकुम सलाम.
0: केर साहब ऐं किथां खां?
4: ज़ाकिर चांडियो थो ॻाल्हायां कुबे खां.
0: कुबे खां ज़ाकिर चांडियो. ज़ाकिर तव्हां सां गॾु केरु पियो ॿुधे?
4: कुझु संगती आहिनि.
0: संगती आहिनि नाला वठो.
4: दोइबु, मजीद, गुलकार, असद.
0: जी जी बस
4: असद
0: बस.
4: नहीं
0: नहीं बस. महिरबानी संगत खे सलाम. संगत खे सलाम. महिरबानी दोस्तो, ही असांजा प्यारा भाइर जेके असांखे कालू करे रहिया आहिनि. ऐं नंबर आहे 324 5025786. कॉल ते केरु हूंदो ॾिसूं था. कॉल ते हलो अस्सलाम वालेकुम.
5: वालेकुम सलाम.
0: केरु साहब ऐं किथां खां?
5: सर अल्ताफ़ हुसैन वठो पियो ॻाल्हायां. सुजावल मड़ेपुरा खान खां. कहिड़ा हाल आहिनि? तबियत ठीकु आहे?
0: अलहमदुल्ला दुआ लॻी पई. अल्ताफ़ हुसैन ओठो साहब.

ओके जनाब सिटी मोया विलेज है हाजी राजी रिंद उतां खां असां खे शफीक अहमद रिंद याद कयो आहे मोहम्मद याकूब रिंद वली मोहम्मद तव्हां सां गॾु आहे

बाबड़े चीक असा रईस अज़ीज़ अल्लाह खान निज़ामानी याद कंदा आहिन। मैसेज असा ताई पहुतो आहे भाई कैसे हो फ्रॉम अली मोहम्मद सुमरो खां। शान लखमीर नादिर अली यासिर, नादिर अली यासिर अली तव्हां सां गॾु तव्हांजूं मोहबतूं तव्हांजा प्यार पहुता आहिनि। तव्हां जेका फरमाइश लिखी आहे ज़रूरु कोशिश कंदासीं। वफ़ा ग़ुलाम रहीम झुड़वी थरपारकर खां तव्हां असांखे यादि कयो, तव्हां लिखियो आहे त साईं मच्छर ऐं गर्मी जाम आहे। सुखी जनाब गीत पिले थी चुको आहे, मच्छरनि खे भॼाइण जे लाइ गीत पिले थी चुको आहे वफ़ा ग़ुलाम रहीम।

तव्हांजो ख़ूबसूरत समातो आहिनि यकीन वोट गामाणी ख़ासि केली खां असांखे यादि कयो आहे, अली हसन ख़ासि केली ऐं अमीर हुसैन ऐं बबलू ख़ासि केली, अब्दुल हादी ख़ासि केली तव्हां सां गॾु आहे। तव्हांजो माशाला ब्यूटिफुल प्रोग्राम साईं, तव्हांजो समातो सुहिणियूं आहिनि लख थोरा। वोट गामाणी ख़ासि केली खां तव्हां असांखे मैसेज कयो आहे, अली हसन ख़ासि केली, अमीर हुसैन बबलू ख़ासि केली। हा हा